दोस्त व्यूज़ तव्हां ते पहुचाईंदासीं जेके मौजूदु आहिनि, छो जो जेको माण्हू सिहतमंद थी वेंदो आहे यकीन हुन जी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, उहे पाण बि चवंदा आहिनि त असांखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी शिफ़ा मिली आहे। त जीअं ॿियनि खे अव्हां इहो नोट करायो ॿुधायो त जीअं असांखे उहो असांजो मैसेज ॿियनि ताईं पहुचे त उहे बि जेको आहे सो उन मां फ़ाइदो हासिलु कनि। ऐं अचो त उन जा व्यूज़ ॿुधूं था। सम्झा थो डॉक्टर साहब, असां वटि उहो जेको आहे त असुल में पियल आहे हुन ते नेट ते पियल आहे, एफ बी ते पियल आहे, इन जे करे उहो इंटरनेट सिलो जे करे मसालो पेश अचे पियो। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि, मालूमात ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था 0301-2196-8051 0301-2196-8051।

0: کمرشل بریک بعد ایک دفعہ بھی ہر پروگرام میں خوش آمدید. چوتھا پروگرام ہے صحت جی گال جی مہرا پر ایف ایم 94 جو آواز اواں جے سماعت ہندی پہنچے پیو. ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اسان جی سٹوڈیو میں موجود سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر 00301-9196-851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے. تواں اساں جے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا. ویوز اواں تائیں پہنچائن کی کوشش کی تھی پہ پر کئی ایشو سبب نہ پہنچ سکیا. اساں جی کوشش ہے تو اہ ویوز ہیئر اواں تائیں پہنچایوں تو اساں جی پروگرام میں بذریعہ لائیو کال بھی شامل تھی سکو تھا. اچھو تک دوست ویوز ہیں جو صحت مند تھو ہے تو اوہ ویوز اواں تائیں پہنچایا.
1: ممتاز ذات جو کتے بیٹھا ہو کچے دریا کھڑا تھا تو اخے چھا تکلیف ہوئی تو
2: بیماری لگ رہی تھی
1: چمڑی جی بیماری ہوئی جے کی تو اخے گزرل کتنے ٹائم کا وٹی ہوئی
2: ہاں تمام بیٹا 10 12 سال تھی یا
1: 10 15 12 سال تھی یا جے کی تو مختلف کتا کتا علاج کرے
2: علاج تھا کہ لڑکاں نو کرائے دے میرا پر مفت کرائے دے
1: جی جی لڑکاں نو میرا پر چمڑی دے ڈاکٹر کے تو دکھاریو ہاں بے ڈاکٹر کے بھی دکھاریو لیکن فرق پڑ بے پیو ہانے موٹ تو کدی آیا ہو تقریبا کترو ٹائم
2: 6
1: مہینہ تھی ہے تو دکھاریو الحمدللہ ہانے تو ہت صدا کیو تو جی یہ بیماری چھڑی ہوئی ہے صرف داغ رہا ہے صرف داغ رہا ہے ٹھیک ہے سو یعنی تو دوا میں جی کرائی ہے ان علاج میں تو مطمئن آیا تاکہ ہے سو کافی فرق پہ چکو ہے تو بین میں جی بدن تھا تو ان میسج دین بالکل جی کہیں بھی مرض میں مہنگا مبتلا ہے فرق نت پہ تو اتنے روبرو دیکھ سکتا سو اصا جی کلینک جرمن ہوئے پہ کلینک مہراپور اواں خبر ہے ساموں مدن کوٹا پیٹرول پمپ کوٹڑی روڈ سے موجود ہوں جن میں ہفتے جا 6 ڈیں یعنی جمعہ چھنچر آچر سومر اربا خمیس باقی انگارے جو ڈی کلینک آف ہوں ہے سو ایڈریس بھی اصا بدائی سی کلینک کی متعارف بھی اواں تھی کیاسیں ہوں بھی گزرل سمجھے پانچ پریکٹس میں 30 سال پریکٹس میں جن بھی پیشنٹ اڑے قسم جو یا کہڑی بھی بیماری میں مبتلا ہوں تو جن دوا دینا اللہ تعالیٰ کی مہربانی سے وہ بالکل ٹھیک تھی ویسے اللہ تعالیٰ کی مہربانی سے ادے کے بھی سورائسس بیماری ہوئی جن میں جو ہے سو چمڑی کی بیماری جن میں میڈیسنس ڈنی سی اللہ تعالیٰ کی مہربانی سے وہ اج بالکل صحت یاب تھی کرے ویوز دین آیا انٹرویو دے رہا ہے تو بھی اصن بھی تھا ان کے یہ میسج ڈیندی تو کدیں بھی کئی بھی بیماری میں مبتلا ہوجو تو ہومیوپیتھک ٹریٹمنٹ ضرور کر چون جو ہومیوپیتھک علاج بے ضرر ہے ان جو کو بھی سائڈ افیکٹ ہے جرمن ہومیوپیتھک کلینک مہرا پور.
0: ڈاکٹر صاحب تمام بہترین ڈس جی ادے ہو پنجا ویوز دینا تو الحمد للہ آؤں ٹھیک تھی ہوئے ہوں خوش تھی ہوں ان میں محسوس کرنا سائیں ڈاکٹر صاحب
3: جی سائیں بالکل انتہائی تمام وڑی خوشی تھی ہے تو ایکڑو پیشنٹ جو لا علاج تھی کرے اچے تو اساں جی دواؤں میں اساں جی علاج میں ہومیوپیتھک میں وہ ٹھیک تھی وجے تو ان کا ودھیک خوشی جڑی کا گال نہ ہوندی ہے چھو جو ایکڑو کے بیمار کے سکون ملے تو یا وڑی ایکڑی جو سو عبادت والی گال ہے.
0: پروگرام ہے صحت جی گال جی مہرا پر ایف ایم 94 جو آواز ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جی اسٹوڈیو میں موجود ہے. کا بھی بیماری لا علاج نہ ہے کدیں بھی مایوس نہ ہے تھینو 0301-9196-851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے 0301-9196-851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے. پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جے اسٹوڈیو میں موجود ہیں جے کہ صحت بابت مختلف بیماریوں کی جان دے رہا ہیں. تواں اساں جے پروگرام میں لائیو کال ذریعہ شامل تھی سکو تھا 0301-9196-851 0301-9196-851 ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی ہیں محبت ہیں جو اساں جے اسٹوڈیو میں اچن تھا پنجو قیمتی وقت کڑی کرے ایندا ہیں. ڈاکٹر صاحب مختلف بیماری میں جان ڈینا بیا بھی کچھ ویوز ہیں وہ بھی اواں تھی پہنچایوں تھا جو جو بھی صحت مند ہے یقیناً اساں جو دعاؤں ہیں ان سبھی کے لیے جے بھی مریض حضرات پیشنٹ حضرات ہیں وہ صحت مند تھی تھا ان اساں کے خوشی تھی ہے اساں کے لیے خوشی کی گال ہوں ہے جو اللہ تعالیٰ ان کی صحت بخشی ہے ایف ایم کے تھرو بدھی کر ڈاکٹر صاحب وٹ پہنچن تھا ان کی اللہ شفا دے تو
1: جائے छा तकलीफ़ हुई
2: अदरंगे
1: जो झटको कॉलेज जो झटको आयो केतिरे टाइम खां वठी ॿिनि महीननि खां वठी पोइ इलाज किथां पिए करायो कंडियारो मां बि करायो ॿियनि शहरनि मां करायो फ़र्क़ु कोन थो पए हाणे जेको आहे सो तव्हां मेहरापुर शहर में क्लिनिक ते आयो ऐं तव्हां ट्रीटमेंट ॾिनीसीं अलाह जी महिरबानी सां हाणे नंढे खां पुछो था पुटु तोखे फॉलेज हुयो छा तकलीफ़ थिए पई फॉलेज में चप बि फरके पियो अखु बि फरके पियो ऐं पासो बि गरो हुयो हाणे दवा हीअ असांजी खाधी बिना इंजेक्शन जे बिना ट्रिप जे दवा ॾिनीसीं पीअण जी फुड़नि जे हिसाब सां जर्मनी जी हाणे अव्हांखे केतिरो फ़र्क़ु आहे घणो फ़ाइदो आहे ऐं तकलीफ़ बि कान्हे का वॾी महिरबानी अलाह ताला शिफ़ा ॾियण जी इज़ात आहे ऐं तव्हां ॾिठो त होम्योपैथिक बेज़र इलाजु आहे केर बि जेकॾहिं कंहिं बि तकलीफ़ में आहे ऐं चाहे फॉलेज जो ई छो न हुजे चाहे नंढो हुजे वॾो हुजे असांजे होम्योपैथिक ट्रीटमेंट में अलहमदिल्ला शिफ़ा रखियलु आहे
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु हिनखे अधरंगो हुयो
3: जी साईं बिल्कुलु नंढो ॿारु हुयो 12-13 साल हुन जी उमिरि
0: 12-13 साल वारे खे बि अधरंगो थिए थो माना
3: थिए थो साईं
0: अच्छा
3: फेशियल पैरालिसिस हुयो जेको चहिरे ते जेको आहे हुनजो हुयो अख ते ऐं राइट साइड जा हुनजो असरु हुयो अख ते ऐं चप ते हुनजो फ़र्क़ु हुयो ऐं पासो हुनजो सुन हुयो गरु हुयो जेको नंढो जेको आहे सो बिल्कुलु फील करे पियो ऐं उहो जॾहिं पहिरियां हुन ट्रीटमेंट कराई बीहंदा ऐं हुनखे फ़र्क़ु न पियो ॿिनि महीननि खां पोइ ॿिनि महीननि जे इलाज दौरान असां वटि अलाह जी महिरबानी सां हाणे हू बिल्कुलु 100%
0: सिहतमंद आहे हुनजो फेस वग़ैरह हुनजो चहिरो मुंहुं फेस पैरालाइज़ माना हुनजी वॉच वग़ैरह फ्री वेंदी आहे ज़बान ते असरु पवंदो आहे ज़बान फ्री वेंदी आहे
3: अलहमदिल्ला हाणे उहो बिल्कुलु ठीकु थी वियो
0: तमामु बहितरीन हक़ीक़त इहा आहे डॉक्टर साहिबु पहिरियों दफ़ो मां ॿुधां पियो त कंहिं 12-13 साल जे कंहिं नंढड़े खे पैरालाइज़ थियो हुजे माना हुनखे अधरंगो थियो हुजे
3: अलाह ताला जी महिरबानी सां पेशंट शिफ़ायाब थी वञे थो असां लाइ इहा ई जेको आहे सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे
0: सही था चओ ऐं त अक्सर करे चवंदा आहिनि त पैरालाइज़ जेको आहे अधरंगो इहो थींदो आहे हिकु ब्लड प्रेशर जे करे या एजड माण्हू खे या वॾे खे ज़्यादा थींदो आहे जो हुनखे को अहिड़ो टेंशन हूंदो हुन में बी पी हाई थी वियो या हुन जेको आहे सो घणो कुझु अहिड़ो कयो जेको ओजागो वग़ैरह तमामु घणो लिमिट खां वधीक जंहिंजे करे बी पी हाई थींदो लो थियो या उन में जेको आहे थी वियो 12-13 साल वारे खे पैरालाइज़ अधरंगो थियणु माना ॾाढी माना मां सम्झा थो रेयर केस अहिड़ा हूंदा
3: कुझु कुझु केस
0: तजुर्बो आहे हिन में तव्हां बिलीव करे सघो था त कॾहिं थियो आहे माना घणनि खे थिए थो
3: ॿारनि खे काफ़ी घटि थींदा आहिनि अहिड़ा घटि केसिस लेकिन थींदा ज़रूरु आहिनि
0: अच्छा थींदा ज़रूरु आहिनि जीअं हीउ अधो हुयो नंढो हुयो
3: अहिड़ा कई सारा पेशंट असां वटि पहिरियां बि जेको आहे सो
0: अची चुका आहिनि
3: ऐं हीउ जेको आहे सो पेशंट हुयो जंहिंखे असां छोजो मां पहिरियां बि पंहिंजे प्रोग्राम में चई चुकियो त असां जेकी दवाऊं ॾींदा आहियूं त हिकु त असांजी स्टडी हूंदी आहे ऐं उनखां पोइ पंहिंजे तजुर्बे में आयल हूंदियूं आहिनि त पोइ ई जेको आहे उन पेशंट खे असां ॾींदा आहियूं वधीक शिफ़ा अलाह ताला जे
0: हथ में अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾींदी आहे प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु 30 साल तजुर्बो रखंदड़ सीनियर डॉक्टर आहिनि असांजे स्टूडियो में मौजूदु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि जेकी इस्लामाबाद खां वठी करे इस्लामाबाद कराची नवाबशाह जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि डॉक्टर साहिबु मोरो में पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾिनो मेहरापुर वासियुनि जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे जो हिकु एॾो वॾो डॉक्टर असांजे मेहरापुर शहर में मौजूदु आहे जो डॉक्टर साहिबु वटि परे परे खां ॾिसो बलोचिस्तान जा माण्हू बि डॉक्टर साहिबु वटि अचनि था इन खां अलावा पंजाब जा माण्हू डॉक्टर साहिबु वटि अचनि था ईअं न आहे जो इहा हिकिड़ी फैसिलिटी आहे सहूलियत आहे मेहरापुर हुनजे पसगिरदाई वारनि जे लाइ जो डॉक्टर साहिबु हिते असां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे गुर्दे जी पथरी हुजे मसाने जी पथरी हुजे पिते जी पथरी हुजे हुनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कनि था संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु कुंदरग जो सूरु नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु आहे नज़र जी कमज़ोरी आहे कन वहे थो कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो शुगर आहे ब्लड प्रेशर आहे दिलि जा मर्ज़ आहिनि फॉलेज खंघि टीबी मादे जो सूरु मादे जी अल्सर त्री जो वधणु जिगर हेपाटाइटस बी सी इन खां अलावा जिन ॿारनि जो कदु नथो वधे औरतुनि में वज़न जिन जो नथो वधे या जिन औरतुनि या मर्दनि जे जो वज़न वधी वियो आहे या मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आछर ऐं सूमर ते यानी हफ़्ते जा छह ॾींहं मेरापुर शहर में मौजूद न आहिनि। जर्मन होम्योपैथी क्लिनिक जॾहिं जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज़ आहे, डॉक्टर साहिबु उहा फ्रेंचाइज़ हिते खणी आयो कराची ऐं हैदराबाद खां बाद में मेरापुर शहर में डॉक्टर साहिब जे तावन सां इहा फ्रेंचाइज़ हिते आई ऐं इन तावन जे करे डॉक्टर साहिब जूं महिरबानियूं आहिनि जो हर जुमे छंछर ऐं आचार ते यानी हफ़्ते जा जेके टे ॾींहं आहिनि चेकअप फीस उहा बिल्कुलु फ्री आहे। डॉक्टर साहिब जेकी चेकअप फीस आहे बिल्कुलु मुफ़्त रखियल आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब तमामु घणी महिरबानी दोस्तों मूंखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेके सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था, कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहिब खां पुछी सघो था। त डॉक्टर साहिब की अवां बहितर आहे जेकी फस्ट एड आहे, फस्ट एड में हलाणे नारे वारा माण्हू आहिनि, परे परे वारा माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बहितर आहे। बाक़ी अवां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर आहे। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी। डॉक्टर साहिबु अॼुकल्ह तमामु घणी गर्मी आहे, तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जीअं उहो फारवन जी ॼाण ॾेई चुका आहियो त माना गर्मी खां वॾो बचा आहे फारवा ऐं ॿियो बि कुझु हुयो मां सम्झो थो खीरे जे बारे में तव्हां ॼाण ॾिनी, उन जा फ़ाइदा मां ॿुधाया त गर्मी में ज़्यादा इहो इस्तेमालु करणु घुरिजे, फ़ाइदेमंद आहे। अहिड़ी का ॿी बि मां सम्झां थो शइ हुई जेका गर्मी में फ़ाइदे वारी शइ हुई, त हिन महिल गर्मी सफ़ा चुट आहे असां वटि, बे इंता गर्मी आहे। छो जो हे जून खां बाद में जुलाई जेको हले पियो पंहिंजो जीअं शुरू थियो आहे त माना जुलाई में गर्मी जी तमामु घणी शिदत आहे, ज़ोर आहे, त इन बारे में चवंदासीं कुझु ॼाण ॾींदा असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे।
3: जी साईं, बिल्कुलु गर्मी गुज़िरियल टिनि चइनि महीननि खां वठी ज़ोर शोर ते आहे ऐं आईंदा अञा ही टे महीना जेको आहे सो गर्मी तमामु घणी हलंदी। हिन एहतियात अवां सभिनी खे ख़बर आहे त पहिरियां बि ॿुधायो आहे, चाहे नंढो हुजे वॾो हुजे त उन्हनि खे एहतियात इहो ई करिणो आहे त पाण खे डिहाइड्रेट थियण खां पाण खे बचाइणो आहे, यानी पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, ॾींहं में ॿ टे दफ़ा वेंझणो आहे, कैप जो इस्तेमालु करिणो आहे, बग़ैर कैप जे यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे, मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो। जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे, जेकॾहिं कमकार न आहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे ऐं कोशिशि करे त जेको आहे सो टी चई बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे, ॿारहें खां ऐं वठी टी चई बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे। छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी, जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे, पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे, पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा। इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि। थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदुसि, छो जो जे अॻे दफ़े फारवा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे, उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे। हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि, ख़ासि करे हिन वक़्तु जेको आहे खीरो वंगो त ॿारहं ई महीना जेको आहे सो हूंदो आहे, लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे न, छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जेके असांजे खुश्की खे बुझाइनि था, यानी जेकी खुश्की थियणु ॾींदा, मैदे जी जेकी खुश्की हूंदी आहे उनखे ख़तमु कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ॼमूं जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे, न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमूं चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे, चाहे वात में छाला हुजनि या खुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियल हुजे या मादे जी ख़राबी हुजे, मादे में गर्माइश हुजे, जिगर जी ख़राबी हुजे, उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीन। आलू बुखारा जेको आहे सो चाहे खुश्क आलू बुखारा हुजनि चाहे फ्रेश आलू बुखारा हुजनि उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि, उहे तमामु ज़रूरी आहिनि। या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधाईंदे, पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे, बहितरीन फ्रूट आहे, छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां खुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरीन आहे, तुख में मलंग आहे, अवां मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था, सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे। इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराणे खाओ, उहो बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾिए। लीमू पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उनजो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सघे त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु। ऐं वाक़ई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मी में माण्हू काफ़ी ॾिसंदो माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाक़ई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
3: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियलु आहे ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे त उन सां जेको आहे सो उहो उहा मतिलबु पेशंट जेको आहे सो उन में फॉलिज थी सघे थो ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि छो जो हिकिड़ी शइ जूं जेके रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि। जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो त उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे या घणा ए सी में हूंदा आहिनि ऐं ए सी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकार आहे या ए सी में आहिनि यकदमि वरी वेंझण विया त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
0: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 0301-9196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाब शाह, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब। 0301-9196-8051 होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, सिंध जो मशहूरु मारूफ डॉक्टर। कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाज मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो। संदनि जो सूरु आहे, जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, कुंदरक जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछूं मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी, कन वहे थो, कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालज, खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपाटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो वधी वञणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो। डॉक्टर साहिबु, आख़िर में तव्हां असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
3: जी वॾी महिरबानी, पैगाम इहो ई आहे त पीउ माउ जी तमामु घणी ख़िदमत करियो ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघे त उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि रखंदा कयो।
0: ऐं असीं तव्हांखे इहो चवंदासीं त अञा जेके ॾींहं आहिनि जेके वेहो था हिते मेहरापुर शहर में, असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे इहो ब्रीफ कंदा हलो, इहो रिपीट कंदा हलो, तव्हांजो नंबर या तव्हां सां केरु राबितो करे, कहिड़े नंबर ते राबितो करे थो, कहिड़ो ॾींहुं मां चेकअप फ्री रखियो आहे?
3: जैसे बिल्कुलु हिन में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु यादि रखिजो त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो आउट ऑफ सिटी हूंदा आहियूं, इन जे करे अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। बकाया हफ़्ते जा 6 ॾींहं जुमो, छंछरु, आचर, सूमरु, अरबा, ख़मीस असां मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप ते मौजूदु हूंदा आहियूं। टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर 0301-9196-8051 इहो ज़रूरु यादि रखिजो। ऐं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, यानी 3 ॾींहं जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं। हिन में मरीज़ खां चेकअप फीस नाहे वरिती वेंदी, बाक़ी मरीज़ दवाऊं जेको आहे सो पंहिंजूं ख़रीद कंदो आहे, बाक़ी चेकअप फीस हुनखे माफ़ु हूंदी आहे।
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असांजे स्टूडियो में मौजूदु हो सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो हो। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी, मोहबत आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। इन ते अॼु प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तो असीं इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजो